0: കളായി ഹുദും,
1: കളായി ഹുദും. അമേരിക്കൻ ഇനോദിയായിക്ക് മെഗാഹാർട്സ് ദിവേ എഫ്എം.
2: अब दफ़े हिलावत काय को माजी के तिरिया
3: हित्त कुंजा गहोदी एम्मे गायावा फन्नानुंगे हांदांत काय को
2: हांदांत होगे तिरिया दातुर कोल्लमा